नमस्त्वं निर्णाते नमस्त्वं परमाते नमस्त्वं काले नमस्त्वं पाले नमो राज।

0: नमो सूर्य सूर्ये नमो चंद्र चंद्रे
1: नमो राज राजे नमो इंद्र इंद्रे
0: नमो अंधकारे नमो तेज तेजे
1: नमो वृंद वृंदे नमो तेज बीजे
0: नमो राज संताम संसांत रूपे
1: नमो परम तत्त्वं तत्त्वं स्वरूपे
0: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो भोज भोजे नमो पान पाने
0: नमो प्रलय कर्ता।